0: Center 95.5. North South 95.6. East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakar Beats.
4: Sakar Beats.
5: संगीत प्रेमी श्रोत्यानो नमस्कार सुप्रभात सुस्वागतम तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या आवडत्या कार्यक्रमात सकाळ बीट्स 9 ते 10 वाजतापर्यंत ओनली ऑन रेडिओ मनोरंजन तर सिखो नक्कीच साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत तर सिखो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सकारात्मक विचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया तर चला मित्रांनो मंगल विचार भक्तिमय वातावरण आणि सुरेरे संगीतासोबत दिवसाची सुरुवात करूया या पहिल्या भक्ती गाण्यांनी

रसिको मनात भक्ती ओठांवर स्मित आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. देवाचं नाव घेतलं की दिवसाची सुरुवात केली की मनाला वेगळी शांतता मिळते. तर आणखी एक भक्तिगीताचा आस्वाद आपण घेऊया.

अगदी अप्रतिम सुरुवात झाला आजचा आपला सकाळबीचा कार्यक्रमाचा. तर सिखोई स्टेशनशी कनेक्टेड 10 वाजतापर्यंत कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीताची निवड आपण केलेली आहे.

रसिको जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळचं आनंदाने जगायचं शिका. प्रत्येक सकाळ ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे. तर चालूच ठेवूया आपला कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी.

मला तर काही शंका नाही की आपण आता असाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर सिको आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या. तर सिको वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया हे पुढील अप्रतिम गाणं.

रसिको जुनिया गाण्यांचा प्रत्येक शब्द आज तिथेच ताजा वाटतो. जुन्या सुरांमध्ये प्रेम, साठीपणा आणि मनाला भिडणारी भावना घडली असते. तर ऐकूया ही चाल तुरु तुरु.

रसिको कई क्षण थट्टा चलय भारी कार्यक्रम संपणार आहे ट्विस्टी कनेक्टेड विथ अस 10 वाजतापर्यंत अँटिटिकेटिंग हे पुढील गाणं तुम्हा सगळ्यांसाठी

तर संगीत प्रेमी श्रोत्यान याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. नमस्कार व शुभ दिन.